आणि मेरी बेरंगीला को तोहिरा नातरी में पितिला को आणि मेरी बेरंगीला को तोहिरा।